सुनी वसुदेव दे पदी पानी दे हंत हुदा भये यो सुनी करत देव शिष्टा गुत दे यो वाता वंदा भये नारायण।